तेरा नाम है आधारा, रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू दहिंद तू।

गुफा अंदर रखते वाजा पवन बजाया एहो साचा सोहेला साचा कर गावो गावो ता सोहेला कर साचा जिथे सदा सच प्यावे सचो प्यावे जात पावे गुरमुख जिना बुझावे एहो सच सबना का खसम है जिस बक्से सो जन पावे।

बनाए, जय सिमरन तुझको है नमाए, सिमर सिमर हर हर मन गाये, यो सिमरन सतगुर ते पाये, सदा सदा सिमर दिन रात,

दुला रहे हो, हस्त पाव चरे खिन पीतर, अग्न संग ले जा रहे हो, मुड़े ते मन ते राम बिसारे हो।

एक मांगो दान गोविंद संतरेना, मस्तक लाए परम पद पावो, जिस प्राप्त सो पावेगा, जिनको कृपा करी सुख दाते, तिन साधु चरण लै हृदय पराते, सगल नाम निधान तिन पाया, अनाद शब्द मन वाजंगा, कीर्तम नाम कथे तेरे जेबा, सत नाम तेरा परा पूर्वला, कहो नानक भगत पै शरणाई, देहो दर्श मन रंग लंगा, तेरी गत मित तू है जाने, तू आपे कथे।

ती कर जाते हर आपे खेले आपे देखे हर आपे रचन रचाया जन नानक गुरुमुख जो नर खेले सो जिन बाजी कर आया।

संग काच नौ बैया दस गोन आहे कसन बेहतर लागी ताहे मोहे ऐसे बनज सो नहीं काज जिहे कटे मूल नित बगै।